0: हि सम सभे यति ते
1: अतिरेकवत्सशतं जीवतौ अतिरेकवत्सशतं जीवतौ अतिरेकवत्सशतं जीवतौ दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्द महाराजा सिद्धि किच्चं सिद्धि कम्मं सिद्धिलाभो च यो नित्यं प्रमिद्ध महाराज वरत्सा भवतु सप्तथा कौ थवाय प्र